0: हो शारद आप हो शेष सुख राशि, आप हो नारद आप हो शारद आप हो शेष सुख राशि, आप हो ही आप हो ध्यानी आप हो ज्ञानी आप हो योग प्रकाशी। यू आर इज ब्रह्मा, आप विष्णु एंड यू आर कैलाश लिविंग इन द हिमालया इन कैलाश। आप हो नारद, ऑल्सो यू आर द नारद ऋषि,
1: सीता के नारद ऋषि।
0: आप हो शारद एंड आप हो शेष शुक्राशि। शेष शुक्राशि इज वेयर दैट वेरी स्नेक वेरी बिग अंडर द ओशन एंड देयर वेयर विष्णु इज रिसाइडिंग।
1: शेष शुक्राशि है ten velký had pod oceánem a tam žije Vishnu.
0: Shesh. And shesh means also what remains after all, but still there remains.
1: A ses je také to, co potom všem zůstane.
0: Apoho dhyani, apoho gyani, apoho yog prakasi. Apoho dhyani, o Mahaprabhuji.
1: O Mahaprabhuji.
0: Apohi dhyani, you have meditation, you know that, o Devpuriji.
1: Máš meditaci, znáš to, o Devpuriji.
0: Apoho gyani, you are the knowledge.
1: Si poznání.
0: Aap ho yog prakasha and you are the light of the yogas.
1: Asi světlo yug.
0: Mahaprabhuji is saying to Devpurijis.
1: To říká Mahaprabhuji Devpurijim.
0: Aap ho dhyani, aap ho gyani, aap ho yog prakasi. आप हो देव सब देवी आप हो सूर्य प्रकाशी। यू आर ऑल्सो माई लॉर्ड, यू आर द शक्ति।
1: मुई पाने से तक है शक्ति।
0: एंड यू आर ऑल्सो भक्ति।
1: भक्ति
0: देवी।
1: भक्ति देवी।
0: आप ही सूर्य प्रकाश, ओ देवपुरी जी, यू आर द सूर्य, द सन प्रकाश।
1: O Devpuriji, ty jsi také slunce.
0: Aap ho vedon ke gyata, aap ho bhakt urvasi. Aap ho vedon ke gyata, o Mahaprabhuji, you know the Vedas, you know the Vedas.
1: O Mahaprabhuji, ty znáš Vedy.
0: Aap ho bhakt urvasi. And all the bhaktas are in our heart.
1: A všichni bhaktové jsou v našich srdcích.
0: Aap ho vedon ke gyata, aap ho bhakt urvasi. Aap ho shant naam ke data, aap ho sat naam ke data. O Gurudev, you are the sat, the truth.
1: O Gurudev, ty jsi pravda.
0: Now, so from that truth name you are the data, o God.
1: Té pravdy ty jsi.
0: Aap ho bhakt urvasi. And you are Gurudev in our heart.
1: A Gurudev jsi v našem srdci.
0: Urvasi is the heart.
1: Urvasi je srdce.
0: Aap ho vedon ke gyata. You are knower of the Vedas.
1: Znáš Vedy.
0: Aap ho bhakt urvasi. Aap ho sat naam ke data. And you are the name of the God. Everything you are giving us.
1: A jsi jméno Boží a všechno nám dáváš.
0: Sat naam ke data. Sat means the truth.
1: Sat je pravda.
0: Aap ho nij savrup ke gyata. And you are that of the gyata, the knowledge, knower.
1: I see znalec.
0: You are the form of the nalézt, gyata.
1: Si podobou poznání.
0: Namo, om namo Prabhu Deep Pranama Brahmananda Urvasi. And about Brahmananji, it is om namo Prabhu Deep Pranam. So, om Mahaprabhuji, Prabhuji said, Pranam, salutation. Brahmananda Urvasi, Brahmananda, Brahmananda, Brahmananda. There you are residing, O my Devpuriji, Gurudev.
1: Takže přebýváš tam, můj Devpuriji, můj Gurudeve.
0: Namo, om namo, Prabhu Deepaya Vinasi, Apo Brahma, Apahi Vishnu, Apoho Kailas Kevasi, Apoho Narada, Apoho Sarada, Apoho Ses Sukarasi, Apoho Dhyani, Apoho Jnani, Apoho Yog Prakasi, Apoho De Savadevi, Apoho Shur Prakasi, Apoho Brahma Vinirvani, Aap ho, chahun, aap ke vasi, chahun, in all directions you are there.
1: Si ve všech směrech.
0: Aap ho vedon ke gyata, aap ho bhakt urvasi, aap ho satnam ke data, aap ho nij svarup ke gyata. Om namo Prabhu Deep Pranama, Brahmananda Urvasi, Satya Sanatan Dharma ki, Devadi Deva Alakpuri Ji Mahadeva ki, Devadi Deva Deveshwar Mahadeva ki, Param Aradhya Bhagwan Sri Deep Narayan Mahaprabhu Ji ki jay, Satya Sanatan Dharma Swami Madhvananji Bhagwan ki, Satya Sanatan Dharma ki, Om Shanti Shanti Shanti Hari Om Hari Om
1: Ishva Guru Paramanchi Swami Maheshwaranda Guru Deva Ki Jaya.